नानक तू लेना तू है गुर अमर तू विचारिया गुर डिठा तमन सदार रामदास सर पनदास

इथे शिर्क मधल्या खन बारीक भजन ज्ञानी फुलावून होतील आपल्या पदार्थ मकर होईल आणि अशी दबलो पावने स्थान लोकात मिळाल्या बाहेर सुखाने दूर करणे खालचे कार्यास करणे पुन्हा पंखमा फुटलाही बाबा भाई.